0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 38,

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे रविवार 27 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कारांची जपणूक करणे हीच त्यांच्या प्रती खरी कृतज्ञता आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. जपानचे माजी पंतप्रधान यांच्यावर टोकियो येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. माउंट ओंटेकचा उद्रेक झाला, दिवस होता आजचाच. काबूलची लढाई झाली, या लढाईमध्ये तालिबानचा विजय झाला. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीची स्थापना झाली, तीही आजच. वेरा चक्रीवादळ आल्याने या वादळामुळे जपानमध्ये किमान 5,000 लोकांचं निधन झालं. मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई जलतरणपटू बनले, दिवस होता आजचाच. फोर्ड मोटर कंपनी या कंपनी मॉडेल टी या गाडीचे उत्पादन सुरू केले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. लक्ष्मीपती बालाजी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म आजचाच. पंकज धर्माणी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजचाच आहे. माता अमृतानंदमयी भारतीय धर्मगुरू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रवी चोप्रा भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचाही जन्म आजचाच. संध्या शांताराम हिंदी चित्रपटातील अभिनेत्री यांचाही जन्म आजचाच आहे. यश चोप्रा भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माते, यशराज फिल्म्सचे संस्थापक आणि हिंदी रोमॅन्टिक चित्रपटांचे प्रभावी दिग्दर्शक. पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त, 8 फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. वामनराव देशपांडे संगीत समीक्षक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा गुण 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला घडवतात. आई वडील आपल्याला जन्म देतात, शिक्षक ज्ञान देतात, आजी आजोबा संस्कार देतात आणि समाजातील अनेक व्यक्ती आपल्याला मदत करतात. आपण पुढे जाताना या योगदानाचे स्मरण करणे आवश्यक आहे. पितृपक्षाचा अर्थ केवळ विधी करणे एवढाच नाही, पूर्वजांनी दिलेल्या चांगल्या मूल्यांचे पालन करणे, कुटुंबात प्रेम टिकवणे, गरजू व्यक्तीला मदत करणे आणि समाजासाठी चांगले कार्य करणे ही सुद्धा कृतज्ञतेचीच रूपे आहेत. आज आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना त्यांच्या जीवनातील एखादा चांगला गुण आठवूया. कदाचित ते प्रामाणिक असतील, कष्टाळू असतील, दयाळू असतील आणि इतरांच्या मदतीला सदैव धावून जात असतील. त्यांचा तो एक गुण आपण आपल्या जीवनात आणला तर त्यांच्यासाठी त्यापेक्षा मोठी आदरांजली कोणतीही नसेल. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्यूनिन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकणार आहोत. सुरुवात करते मेष राशीपासून. आज कुटुंबाशी संबंधित विषयांना महत्व द्या. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. वृषभ रास, आर्थिक बाबतीत नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. मिथुन रास, नवीन विचार आणि कल्पनांना चालना मिळेल. संवादातून एखादी समस्या सोडवता येईल. कर्क रास, आज भावनिक दृष्ट्या संवेदनशील वाटू शकते. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधा. सिंह रास, जबाबदारीचे काम तुमच्याकडे येऊ शकते. आत्मविश्वासासोबत नम्रताही ठेवा. कन्या रास, कामाचे योग्य नियोजन केल्यास दिवस व्यवस्थित पार पडेल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवणी आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळ रास. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी संवाद महत्वाचा ठरेल. गैरसमज टाळा. वृश्चिक रास. आज जुन्या आठवणी मनात येऊ शकतात, त्यातूनच सकारात्मक प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करा. धनुरास. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये रस निर्माण होऊ शकतो. मकर रास. कामात शिस्त आणि नियोजन ठेवा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. कुंभ रास. सामाजिक कार्य किंवा एखाद्या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालवा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. या होत्या 12 राशी आणि आता आणखी एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. भक्तिमय सकाळ.

मुक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। मेजर जसवंत सिंग जासोल भारताचे माजी अर्थमंत्री यांची आज पुण्यतिथी। कविता महाजन भारतीय लेखिका आणि अनुवादक यांची पुण्यतिथी आजच। संजय सुरकर भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांची पुण्यतिथी आजच आहे। महेंद्र कपूर पार्श्वगायक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। शोभा गुरटू शास्त्रीय गायिका यांची पुण्यतिथी आजच। डॉक्टर मेबल आरोळे बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे। शिवराम महादेव परांजपे काळ या साप्ताहिकाचे संपादक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। राजा राममोहन रॉय भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणू 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. केली वेणुधोनी आणि केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज तसेच हॉस्पिटल यांच्या संयोगातून प्रस्तुत होतोय केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा सिरीज प्रोग्राम.

आतापर्यंत आपण ऐकत होतो केली वेणुधोनी तसेच केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या सहयोगातून प्रस्तुत होणारा केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा सिरीज प्रोग्राम. असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. नमस्कार. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर, विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377, एक्सटेंशन 1530।
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद। जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी, मोफत क्वाकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना। उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे। आतापर्यंत 35 अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला। याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात। ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी। तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम। आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेगावी, ENT विभाग, OPD नंबर 16 येथे। आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू. आजच्या बालविश्व या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहे स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी. हिचं नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल, बालिका आदर्शची ही विद्यार्थिनी आहे, 9वीत शिकते आणि सध्या तिने खूप धाडसाचं काम केलेलं आहे. ते काय होतं ते तिच्याशी बोलून आपण जाणून घेणारच आहोत. पण तिच्या या धाडसाबद्दल तिला रोटरी क्लब कडून सुद्धा सन्मानित केलं गेलं आणि सोबत लक्ष्मी हेबाळकर यांनी देखील तिचा गौरव केला. तर तिच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं काय केलंय तिनं ते जाणून घेणार आहोत. स्फूर्ती वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुझ्या धाडसाबद्दल आजच्या शोमध्ये आपण बोलणार आहोत, तर काय होता तो नेमका प्रसंग सुरुवातीपासून ऐकायला आवडेल.
1: 22 ऑगस्ट रात्री 8:30 मी फर्स्ट गेट पासून लेफ्ट साइड ना यू टर्न घेत होते कारमध्येच आणि मला ती बाई दोन मुलांसोबत, एक वर्षाचं बाळ होतं आणि एक 4 वर्षाचं बाळ, असं हातात धरून ती ट्रॅकवरती जाताना मला दिसली. आणि दिसल्यानंतर मी बाबांना सांगितले, बाबा ती अशी अशी करते, पण बाबा फोनमध्ये असल्या कारणाने त्यांनी लक्ष दिले नाहीत. मग मी यू टर्न घेऊन आले, लगेच गाडीतनं उतरून पाठीमागं काही लोक थांबले होते, ती माझं ऐकत नव्हती. मी तिला ओढले, फार हे केले, पण ती ऐकत नव्हती. मग मी पाठीमागं लोक होते त्यांना सांगितले की मला तुमची मदत हवी आहे आणि ती अशी अशी करते. मग त्यांनी आले, त्यांनी सुद्धा माझी मदत केली की त्यांना थांबवायला आणि आम्ही तिला थांबवलो. ट्रेनचा आवाज येत होता, मग ट्रेन गेले, मग गेट ओपन झाला आणि बाबा तिकडं स्टेशन मास्टरला सांगायला गेले. मग स्टेशन मास्टर म्हणाले की तुम्ही पोलिसांना बोलवा म्हणून. मग आम्ही पोलिसांना हुडकलो सुद्धा. नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही पोलिसांना का हुडकतोय म्हणून, कारण आता ट्रॅकवरती येणं सुद्धा एक अपराध झालेला आहे. मग आम्ही पोलिसांना बघितलो नाही, त्या बाईकडे गेलो. मग तेवढ्या तर लोक जमा झाली होती, लोक तिला फार शिव्या देत होते, तुला काय अक्कल आहे की नाही, या कवळ्या जीवांना घेऊन कशाला आलीस, तुला काय गरज होती इथं यायची. मग हे सगळं ऐकल्यानंतर ती एकच सांगितली, मुलांना ठेवून घ्या, मी जातो, मला जायचं आहे, एवढंच सांगत होती. मग आम्ही कोविडच्या अगोदरपासून निराशेत केंद्रामध्ये काम करतो. मग आम्ही तिला हे कळवलं की तुला जर घरी जायचं नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तुला निराशेत केंद्रामध्ये सोडू, तिथं राहण्याची खायची सगळी व्यवस्था आहे, तिथं तुला सोडून येऊ. पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती, ती फक्त एवढं सांगत होती मुलांना ठेवून घ्या, मी जातो. मग एवढं सगळं घडत असताना तिच्या ओळखीच्या आले आणि तिने म्हणाले की आमच्या ओळखीच्या आहे आणि आम्ही तिला घेऊन जातो. मग आम्ही सुद्धा तिला विचारलो की हे तुझ्या ओळखीचे आहेत का, म्हटल्यानंतर होय म्हणाली आणि आम्ही त्यांच्याबरोबर तिला पाठवून दिलं आणि आम्ही पण तिथनं निघलो.
0: पण तिचं मनपरिवर्तन करण्याचा तू पुरेपूर प्रयत्न केला.
1: होय.
0: आणि तुझ्यासोबत अनेकही लोक होती, त्यांनी मदत केली, पण त्यांचं थोडस रिएक्शन वेगळं होतं. अर्थात ते बरोबरच आहे त्या सिच्युएशनला, कारण थोडं रागवणंही गरजेचंच असतं, पण दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात सोबतच, रागवणं पण पाहिजे आणि समजावून सांगणं पण पाहिजे. बरं, मग याच्यानंतर मग काय झालं त्या लेडी सोबत, म्हणजे ती आता आहे का व्यवस्थित, त्याची काही चौकशी केली?
1: हा, एकदा चौकशी केली आम्ही आणि ती आता छान आहे, पण अजून त्या मनस्थितीतून अजून जरास बाहेर यायला पाहिजे असं वाटतंय. ती मुलांसोबत आता मस्त आहे.
0: पण जेव्हा तू तिच्याशी बोलत होतीस किंवा इतरही लोक तिच्याशी बोलत होते, तेव्हा तिनं काही असं रिझन वगैरे सांगितलं की का तिनं एवढी टोकाची भूमिका घेतली किंवा काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत तिच्यासोबत?
1: हो, आम्ही विचारपूस केलो तिच्याबरोबर. तिचं कर्ज झालं,
0: बरं,
1: फार कर्ज झालं आणि बायका तिला खूप ओरडत होते आणि त्या मानसिक स्थितीमुळे ती त्या ट्रॅकवरती आली होती.
0: हजबंड नव्हते?
1: हजबंड आहेत.
0: हा, अच्छा. बरं, मग हे सगळं झालं स्फूर्ती, म्हणजे अचानक हे सगळी घटना घडली आणि अचानक तुझ्या डोक्यामध्ये असा विचार आला आणि तू एवढं धाडसाचं पाऊल उचललीस, एवढी स्टेप घेतलीस चांगली, ज्याच्यामुळं तिघांचं आयुष्य वाचलं. पण असे अनेक असतात आपल्या आसपास जे या लेवलचा विचार करत असतात आणि इथपर्यंत जातात सुद्धा, काही सक्सेस होतात त्याच्यामध्ये ते करणं आणि काहींना असे तुझ्यासारखे लोक वाचवतात आणि त्यांना नवीन जीवनदान मिळतं. पण एवढंच करून उपयोगाचं नाही आहे, त्याच्या पुढेही आपली काही जबाबदारी असते की त्यांचं काय चाललंय काय नाही, म्हणजे व्यवस्थित जायलेत की नाही. अर्थात तू आता स्टुडंट आहेस, पण तुझ्यासारखे जे सोशल वर्क इतर करणारी लोक आहेत त्यांनीही जबाबदारी घ्यायला हवी की त्यांचं पुढं काय चाललंय आणि व्यवस्थित आहे की नाही, त्यांची मनस्थिती बदलली की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. पण तुझ्या डोक्यात हे विचार आले, तू एवढी लहान आहेस, आता 9वीत शिकतेस, तर कसं काय, म्हणजे या गोष्टी सगळ्या तुला सुचतात आणि पूर्वीपासून असे सगळे विचार आहेत का तुझे?
1: खरं तर हे प्रेरणा माझ्या आईबाबांकडून आणि माझ्या दिदीकडून आलेलं आहे. माझे आईबाबा आणि दिदी आम्ही सगळे निराश्रित केंद्रामध्ये काम करतो. आणि दिदीला जे तिला जे रोख रक्कम मिळालेली आहे ती कधीच आपल्याकडे ठेवून घेतली नाही. ज्यांना गरज आहे, गरजू व्यक्ती आहेत, ती त्यांना सारखं दान करत असायची. आणि माझे बाबा सुद्धा निराश्रितांसाठी काम करतात.
0: अच्छा.
1: आणि ही प्रेरणा सगळी त्यांच्याकडून मिळालेली आहे आणि हे पण माझंच भाग्य.
0: छान. मग निराश्रित केंद्र आहे तिथं किती लोक आता आहेत आणि किती लोकांसाठी तुम्ही काम करताय, कुठं आहे ते, काय नाव त्याचं?
1: निराश्रित केंद्र हे दोन आहेत, म्हणजे एक महिलांसाठी आहे आणि एक पुरुषांसाठी आहे.
0: बर.
1: दोन्ही मिळून बघितलं तर 50 जण असतील. आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. प्रत्येक सण तिकडे साजरे करतो आम्ही. कोणाचा वाढदिवस असेल, ते सगळं लग्न असेल, त्यांनी सगळे जेवण वगैरे आणून देतात तिकडे. आम्ही सगळे, आम्ही सुद्धा प्रत्येक सणामध्ये त्यांना काही ना काहीतरी सुपूर्त करत असतो. जसं की आता आम्ही त्यांना वॉकिंग स्टिक आणि चप्पल, स्वेटर्स आणि कोविड वॅक्सिन सुद्धा, त्यांना पहिलं लसीकरण आणि दुसरं लसीकरण दोन्ही सुद्धा दिलेलं आहे. असं आम्ही काम करतो.
0: छान, ग्रेट. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिलीज याच्यामध्ये गुंतलेली असते.
1: हो.
0: मग स्फूर्ती, तू स्कूलला जातेस, मग स्कूलचा अभ्यास आणि या सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज तुझ्या काय असतील आणि हे सगळं काम कसं काय मॅनेज होतं?
1: ह्याच्यासाठी मी टाइम टेबल बनवले.
0: बर.
1: जे टाइम टेबल प्रमाणे त्या त्या वेळेला ते काम. आणि अभ्यास हे शाळेत तर असतंच, पण घरी येऊन सुद्धा होतं. आणि शाळेत सुद्धा ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात, ते सुद्धा मॅनेज आणि अभ्यास मॅनेज करणं हे बरोबर आहे.
0: बर. म्हणजे टाइम टेबल बनवल्यामुळं आणि ते पाळल्यामुळं तुला इझी जात.
1: हो.
0: बर. शाळेमध्ये कशी आहेस?
1: शाळेमध्ये अभ्यासात आहे लेवल, म्हणजे इक्वल ठेवायचं सगळं. कल्चरल ऍक्टिव्हिटीज, सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग सगळं.

0: धन्यवाद.
1: खूप सुंदर स्फूर्ती आणि आवाजही तुझा खूप छान आहे. मग गाण्यांची प्रॅक्टिस तू किती वेळ करतेस?
0: हे आमचं फक्त कार्यक्रमाच्या वेळेला असतं,
1: तेवढं.
0: हा, एक महिना अगोदर. आणि हे पोवाड्याच्या कार्यक्रमाबरोबर गाण्याचं कार्यक्रम सुद्धा असतात, हे तेव्हा एवढंच प्रॅक्टिस होत.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

0: मग तू डान्सही करतेस म्हणतेस आणि तू शिकवतेस सुद्धा, मग त्याचं प्रॅक्टिस करतेस तू?
1: नाही, पण असं मध्ये मध्ये असतं चालू एंटरटेनमेंट साठी.
0: अच्छा, म्हणजे असंच शिकलीस तू?
1: हा.
0: ओके, मग स्फूर्ती म्हणजे तू स्वतः टाइम टेबल बनवलीस आणि त्यानुसार तू कामही करतेस, पण तुझ्यासारखे बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांना असं सगळं मॅनेज करणं शक्यतो जमत नाही आणि मोबाईलवरती खूप सारा वेळ आपण घालवतो, मुलांच्या सोबत आमचाही वेळ खूपसा जातो सोशल मीडियावरती. सो असे जे स्टुडंट्स आहेत, असे जे आहेत विद्यार्थी, त्यांना तू काय सांगशील?
1: फोन हे चांगलंच आहे आणि वाईट सुद्धा आहे. आपण फोनवरती जास्ती वेळ राहायचं नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला आजार पण निर्माण होतात. जितकं गरजेचं आहे तितकंच वापरायला पाहिजे. काहीतरी काम असेल, हा 5 मिनिटं धरायचं आणि ठेवायचं, एवढंच असतं. आणि बाकीच्या वेळेला ते फोन धरणं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतंय. लोकांनी शक्यतो फोनला जर थोडं दूरच करायला पाहिजे, कारण पहिल्याच्या काळात फोन हे नव्हतं, पत्र होतं, पत्राद्वारे सगळं काम केलं जायचं. तर हे फोन येऊन खूप आता सगळं डिजिटल झालेलं आहे, सगळ्यांचे वेळ कमी आहे. पण फोनमुळे ना आपण परिवारमध्ये सगळ्यांना टाइम देणं जमत नाही, कारण जास्तीत जास्त वेळ आपण फोनवरती घालवतो. आता जसं की कोविडमध्ये जास्ती असं हे नव्हतं, म्हणजे लोक कामाला जायची, वेळ द्यायला जात नव्हतं. मग मी पण ते रिअलाइज केले की परिवारसोबत वेळ आपण किती तास घालवतो हे मला कळालं. कारण पूर्ण दिवस मी आई बाबांसोबत आणि दिदीसोबत होते, पण पहिला असं नव्हतं. मी फार कमी वेळ द्यायचे आणि त्यांनी सुद्धा मला कमी वेळ द्यायचे, पण तेव्हा कळालं की हा आपण परिवाराला टाइम द्यायला हवा.

0: पहिलीची आठवण काढून द्यायचं असं सगळं होत असतं. आणि मला ते कळालं की फोन किती वाईट आहे आणि चांगलं सुद्धा आहे.
1: म्हणजे आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ त्यावरती डिपेंड आहे. मग त्याचा चांगलाही फायदा होऊ शकतो आणि वाईटही होऊ शकतो, ते आपल्या हातात आहे. पण तेवढं आपल्या मनावरती कंट्रोल हवं, ते ठेवणं खूप गरजेचं आहे.
0: हो
1: होय ना. बर, मग आता शाळेचंही तू सांगितलेस, अभ्यासही तुझा व्यवस्थित असतो, मग पुढं होऊन काय, मोठं होऊन काय बनायचं आहे असं काही ठरवलेस?
0: हा, ठरवले की IPS IAS असं व्हायची इच्छा आहे. आणि माझ्या आई बाबांना सुद्धा तेच वाटतं की मोठी होऊन मी तसं बनायचं आणि या देशासाठी या जगासाठी काहीतरी काम करायचं असं इच्छा आहे.
1: छान स्फूर्ती, तुझ्या ह्या स्वप्नासाठी आतापासूनच तू तयारी कर आणि त्यासाठी वेणधुणीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आताचं जे तुझं काम आहे, एवढं धाडस तू केलीस मोठं, त्याप्रमाणेच तेच थॉट्स मनामध्ये कायम तुझ्या राहू देत, तसेच एकमेकांना मदत करणं असेल किंवा प्रामाणिक राहणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण कायम सोबत घेऊन राहायला पाहिजे. आणि तुझ्या या धाडसासाठी सुद्धा अर्थात आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन तुझं की एवढी लहान असून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तू असा प्रयत्न केलीस. सो खूपच चांगली गोष्ट आहे स्फूर्ती. मग घरी कोण कोण असतं?
0: घरी मी, आई बाबा आणि दिदी आणि आजी असतो.
1: बर. हा, मग जसं तू कोविडचा एक्सपिरियन्स सांगितलेस की त्या दरम्यान तुला समजलं की फॅमिली सोबत टाइम घालवणं किती महत्वाचं असतं आणि किती छान वाटतं त्यावेळी, तर त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना वेळ देत नव्हता असंही तू म्हटलीस, अर्थात तूही देत नव्हतीस आणि पॅरेंट्स कडूनही कमी व्हायचं, तेव्हा तो जो वेळ होता तो अतिशय चांगला गेला आणि तसंच पुढं चालू ठेवलाय तुम्ही, अशी आशा आहे किंवा अपेक्षा आहे की असंच चालू असेल. मग या दरम्यान खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आला अर्थात की फॅमिली सोबत राहणं किती गरजेचं आहे आणि राहिल्यानंतर कसं फील होतं. मग जसा फोनचा उपयोग आपण करतो आणि फोनमुळे जशी आपली फॅमिली लांब जाते आणि बाहेरची लोक फोनवरती कनेक्टेड असतात जी प्रत्यक्षात नसतात, पण प्रत्यक्ष वेळ घालवणं आणि प्रत्यक्ष बोलणं एकमेकांशी ते खूप महत्वाचं आहे.
0: आणि एक की फोनमध्ये जे लोक असतात ना ते काही क्षणासाठी असतात, परमनंट नसतात, जसे की आई वडील नातेवाईक, तसं हे फोनमधले लोक नसतात. काम झालं की जायचं अशी असते.
1: बरोबर, तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना एवढी गोष्ट समजली तर खूप झालं, कारण आताच्या मुलांना ते लक्षात येणं खूप कठीण जातं आणि पालकांना ते समजावणं खूप कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळं तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना जर ही गोष्ट लक्षात आली तर अतिशय चांगली गोष्ट आहे ती स्फूर्ती. आणि शाळेबद्दल थोडंसं सांग की शाळेच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तू पार्टिसिपेट करतेस आणि अभ्यासामध्ये सुद्धा आहेस, आवडीचा विषय कोणता आहे आणि सोबत नावडीचा विषय सुद्धा कोणता आहे ते ऐकायला आवडेल.
0: नावडीचा असं विषय कोणता नाही आहे असं नाहीच आहे, पण सगळे विषय माझ्या आवडीचे आहेत. जेवढं आपण मन लावून शिकतो ना तेवढे सगळे विषय चांगले जातात. आणि आमच्या शाळेतील शिकवण ही सुद्धा चांगली आहे, कारण तिथं फ्युचर ब्राईट आहे असं मला वाटतं. तिकडं शिकवण्याची पद्धत आणि समजून घेण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. आणि आमच्या शाळेमध्ये फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ पण असतात, जसं की हॉलीबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, अशा अनेक प्रकारचे खेळ आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आमचं शाळा हाय लेवल आहे असं म्हणू शकतो, फेमस आहे आमची शाळा खेळण्यात. कुठेही गेली की पहिलं दुसरं नंबर असतच, कमीत कमी दुसरं नाही तर पहिलं असतच. आणि आमच्या शाळेमध्ये ATL आहे, जसं की डिजिटल अनेक रोबोट्स तयार करायचे असे सगळे प्रकार आहेत. विज्ञान प्रयोगशाळा सुद्धा आहे. अनेक कार्यक्रम सुद्धा होतात शाळेत, महिन्यात 3-4 वेळा तर कार्यक्रम असतातच आणि त्याच्यात सगळ्यांना आनंद पण मिळतं आणि शिकायलाही मिळतं. आमची शाळा खरी विद्या मंदिर आहे अशी मला वाटते.
1: छान स्फूर्ती, मग मला सांग ही जी घटना आता घडली नुकतीच, त्याच्यानंतर तुला स्वतःच्या आयुष्यामध्ये काही फरक पडलाय असं वाटतं का?
0: हो, आता येता जाता लोक फार बोलत आहेत, छान काम केलीस, आम्हाला प्राऊड फील होतं, गॉड ब्लेस यू असं सगळे कमेंट्स येतात. आणि मी शाळेत सुद्धा जाते तेव्हा सगळे दिदी छान आहेस, बरी आहेस का असं म्हणून विचारतात. आणि माझ्या जीवनात एक आनंदाचा प्रसंग घडला की मी त्या बाईला वाचवले आणि ते माझ्या मनाला एकदम छान वाटलं, आनंद झाला वेगळं, एक वेगळं आनंद भेटला असं मला वाटतं. आणि जर मी त्या बाईला बघून जर सोडले असते तर ते माझ्या मनाला असं सतत भासलं असतं की ती माझ्यामुळं गेली. आणि फक्त तीच नाही तर ते लहान दोन जीव होते ते सुद्धा माझ्यामुळंच गेले असं वाटलं असतं. ते एक सुख आणि एक आनंद ते वेगळंच आहे.
1: म्हणजे त्या गोष्टीचं तुला खूप समाधान आहे की तुझ्यामुळं एवढे एक तीन जीव वाचले गेले.
0: हो
1: छान. खरंच ना, म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास होत असतात जिथं कधीतरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि मग ती गोष्ट आपल्याला कायम लागत राहते मनाला की हे असं आपण त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं, कदाचित असं झालं नसतं. पण त्या त्या सिच्युएशनवरती पण डिपेंड आहे आणि त्यावेळी तसं सुचलंही पाहिजे मेन म्हणजे, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. स्फूर्ती, शेवटी म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा तर तू सांगितलीस, त्याही तू पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेस. आता सध्या तू 9वीत आहेस, पण मला वाटतं तुझं जे शेड्यूल तू सांगितलीस त्याप्रमाणे तुझ्या आई वडिलांना जास्त काय तुझ्याकडे लक्ष देण्याची गरज पडत असेल असं वाटत नाही. आणि तुझं तू व्यवस्थित सगळं सेटल करून घेतलेली आहे.
0: ही सगळी प्रेरणा माझ्या आई बाबांकडून चालली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना पण असं काही वाटत नाही असं वाटतं. आणि हे सगळे संस्कार आणि हे सगळी जे माझ्यावरती आलेली जबाबदारी ते सगळं बाबांमुळेच आहे.
1: छान.
0: त्यांनी शिकवलंय की असं वागायचं असं करायचं आणि हे सगळं त्यांच्यामुळेच.
1: मग तुझी दीदी कितवीत आहे?
0: दीदीचं आता BA 3rd year चालू आहे.
1: बर.
0: आणि ती आता फायनल एक्झाम चालू आहे, ती त्याची तयारी करते.
1: मग तीही काही अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असते का?
0: हो, ती सुद्धा डान्सर, ऍक्टर, सिंगर, कीर्तनकार, सोशल वर्कर सगळे आहे.
1: आणि छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एवढं सगळं छान काम केली आहेस तेव्हा पुन्हा एकदा अभिनंदन तुझं.
0: धन्यवाद.
1: तुझ्या आणखीन काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत का जे आपण सांगू शकू?
0: हो, मी कविता सुद्धा लिहिते आणि लेखन करणं पण माझं आवडीचं आहे.
1: बर.
0: आणि मतदान जागृती आम्ही करतो. हा, माझी दीदी आणि मी मिळून. आणि एक मतदान जागृतीमध्ये जसं की आता बिहारचं झालं, दिल्लीचं झालं, कर्नाटकाचं सुद्धा झालं. आता अशा मतदानमध्ये निवडणूक चालतात त्याच्यामध्ये आम्ही मतदान जागृती करतो की लोकांना असं समजावतो की कोणीही काही आमिष देत असेल तर त्याच्याकडे जाऊ नका, कारण देतात पण नंतर ते पूर्ण करत नाही. आणि योग्य तो जो आहे म्हणजे मंत्री वगैरे त्याला निवडून द्या,
1: योग्य उमेदवार.
0: हा, योग्य उमेदवाराला निवडून द्या जो आपल्या देशाची भलाईसाठी विचार करेल असं.
1: मग असे ज्यावेळी प्रयत्न तुम्ही करत असता म्हणजे तुमच्या एज मधली तेव्हा समोरच्याकडून काय रिस्पॉन्स भेटतो?
0: सगळे म्हणतात की छान काम करायला, कारण हे देशाच्या भविष्यासाठी जे काम आहे ते सगळ्यांनाच आवडतं, कोणाला आवडत नाही असं नाही. आणि काही जण आहेत की ते बघून सुद्धा दुर्लक्ष करतात. आणि योग्य तो उमेदवार पाहिजे असं सगळ्यांच्या मनात असतं. सगळ्यांची प्रतिक्रिया खूप चांगली असते आणि सगळे सपोर्ट करणारे पण असतात.
1: पण करायच्या वेळी वेगळंच होतं.
0: हो. मला माझे क्लास टीचर सुजाता देसाईडीच्या म्हणून आणि शिक्षक वर्गांचं, खास करून मुख्याध्यापकांचं म्हणजे नागेश डोनकरी सर यांचा मला हात आहे. ते सारखं मला प्रोत्साहन करतात, तू काहीही करशील आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे असं सांगतात. आणि मला नीता कुलकर्णी यांच्याकडून प्रेरणा मिळाली की ते मला अभिनय शिकवतात आणि त्यांच्यामुळं मी आज इथं आहे. मला त्यांनी अनेक स्टेज मिळून दिले. रेणुका सरमळकर टीचर मी सांगितले की त्यांनी पोवाडा, गायन वगैरे शिकवतात, त्यांनी सुद्धा मला अनेक कार्यक्रमासाठी येऊन जातात आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे. आणि यांचं नाव मी कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांच्यामुळं मी आज इथवर आहे हे सांगते.
1: ओके. स्फूर्ती, मला सांग की कविताही लिहितेस तू, मग ती लेखनाची आवड कशी काय निर्माण झाली?
0: लेखनाची आवड म्हणजे पुस्तकात आता कविता पाठ वगैरे असतं त्याच्यातून मला प्रेरणा मिळायचं की हा आम्ही पण असं काहीतरी बनलं पाहिजे. आणि 6वी ते मी असताना एक कविता लिहिलेली आणि ते माझ्या मैत्रिणींनी माझं बुक काढून टीचरला वाचून दाखवले होते आणि मला न सांगता. आणि मला टीचर असं बोलवले होते की स्टाफ रूम मध्ये तू इतकं छान कविता लिहितेस आता तू लिहायलाच पाहिजेत. मग शाळेवरती काही कार्यक्रम असेल तर माझ्याकडून लिहून घेतात आणि हे सगळं 6वी पासून चालू झालं माझं.
1: अरे वा, मग एखादी कविता ऐकायला आवडेल तुझी?
0: हो नक्की. मी शिवाजी महाराजांवरती एक कविता लिहिली होती, तेच तुमच्या समोर सादर करते. कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, स्मरण करू आता शिवरायांची गाथा. धन्य धन्य ते पुत्र आऊज जाऊनच्या पोटी घेतले जन्म, राज्याभिषेकाला ज्यांच्या 350वे वर्ष, नाव त्यांचे छत्रपती शिवराय. शिवनेरीचे शिव, रायगडाचे राय, ज्यांना आम्ही पुजतो ते आमचे छत्रपती शिवराय, ते आमचे छत्रपती शिवराय. धन्यवाद.
1: हे ऐकल्यानंतर नक्कीच पोवाड्याची सुद्धा आठवण झाली स्फूर्ती. आणि पोवाड्याचा एक कार्यक्रम नक्कीच तुमचा ग्रुप त्याला तू घेऊन येशील असं आशा करते मी.
0: आणि
2: This is Anjali Gaikwad
3: and Nandini Gaikwad. You are listening to your favorite radio, Venu Dhwani 90.4 FM, KLE Kanchi.

0: शेवटी जाता जाता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण कार्यक्रमामध्ये ऐकूया नंतर, ते कुठलं असेल?
1: गाणं असं नाही की सगळेच गाणी छान आहेत, पण लहानपणीचं एक खेळाची गाणी मला आठवते, ती माझी खूप आवडीची आहे आणि ती ऐकवते मी.

0: आणि
1: खूप चांगल्या सवयी आहेत स्फूर्ती तुझ्या आणि अशाच त्या कंटिन्यू राहू देत. आता तू स्कूलमध्ये आहेस, पुढे जाऊन कॉलेजला जाशील तू, तेव्हा या ज्या सवयी आहेत त्यात अशा सोबत तू घेऊन जा आणि त्याचं पालन कर असं मी म्हणेन. आणि तू आज आलीस इकडे, एवढ्या छान छान गप्पा मारलीस आणि तुझा जो एक्सपिरियन्स होता तो आमच्या लिस्टनर सोबत शेअर केलीस, त्याबद्दल थँक्यू सो मच.
2: थँक्यू.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणू धोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. स्फूर्ती सव्वाशिरी आपल्यासोबत होती. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणू धोनी 90.4 FM KLE कनस.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. दुपारच्या प्रसन्न वातावरणात तुमचं मनापासून स्वागत आहे KLE संगीत कट्ट्यामध्ये. मी तुमची आरजे मनीषा आणि तुम्ही ऐकत आहात KLE वेणुधोनी 90.4 FM. दुपारची वेळ म्हणजे थोडा आराम करण्याची वेळ असते, स्वतःसाठी काही क्षण काढण्याची आणि मनाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची वेळ असते. आणि या वेळेला जर आपल्या सोबत सुंदर संगीत असेल तर हा दिवस आणखीनच खास होतो. आज आपण एका खूप सुंदर विषयावर गप्पा मारणार आहोत. आपल्या आयुष्यात संगीताचं महत्व हा असा विषय असेल. चला तर मग सुरांची ही सुंदर मैफल एका मधुर गीताने सुरू करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH

श्रोतेव, संगीत म्हणजे नेमकं काय बरं? तर फक्त शब्द, सूर आणि ताल यांचं मिश्रण म्हणजे संगीत, की त्यापेक्षा काहीतरी अधिक? माझ्या मते तरी संगीत म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याची एक सुंदर भाषा आहे. आपण आनंदी असलो, दुःखी असलो, प्रेमात असलो किंवा एखाद्या आठवणीमध्ये हरवलेलो असलो तरी संगीत आपल्या भावना अगदी सहज व्यक्त करतं. कधी एखादं गाणं ऐकून आपण नकळत हसतो तर कधी एखाद्या गाण्यामुळे डोळ्यात पाणीही येतं. हीच तर संगीताची खरी ताकद आहे. चला तर मग आता ऐकूया असंच मनाला स्पर्श करणारं एक सुंदरसं गाणं. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती.

तुमची वळख धरीन वय तुमची तुमची भी वळख धरीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन

केली संगीत कट्टा या शोमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आपल्या दिवसाचा विचार करा. सकाळी उठल्यावर एखादं भक्तिगीत ऐकणं, काम करताना हलकं फुलकं संगीत ऐकणं, प्रवासामध्ये आपल्या आवडीची गाणी ऐकणं किंवा रात्री शांत झोपण्यापूर्वी एखादं मेलोडी सॉन्ग ऐकणं, म्हणजेच आपल्या दिवसाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत कुठे ना कुठे आपल्या सोबतच असतं. आपल्या रोजच्या धावपळीत संगीत आपल्याला काही क्षणासाठी थांबायला, रिलॅक्स व्हायला आणि स्वतःशी कनेक्ट व्हायला मदत करतं. म्हणूनच कदाचित संगीताला जीवनाचा साथीधार म्हटलं जातं. चला याच नोटवरती ऐकवती पुढची गाणी. तुम्ही ट्युन इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM KLE कनसुवरती.

कधी तुमचा मूड खूप खराब असतो आणि अचानक तुमचं आवडतं गाणं वाजतं आणि काही मिनिटातच चेहऱ्यावर स्माईल येते, असं तुमच्यासोबत झालंय का? संगीताचा आपल्या मूडवर खूप सुंदर परिणाम होतो. एनर्जेटिक गाणं आपल्याला उत्साही करतं, तर शांत संगीत मनाला रिलॅक्स करतं. आणि एखादं भावनिक गाणं असेल तर आपल्या मनात दडलेल्या भावना आपोआप बाहेर आणतं. म्हणूनच आज तुमचा मूड काहीही असो, त्याला सुरांची सुंदर साथ देण्यासाठी ऐकूया पुढची काही गाणी. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती.

केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे आणि मनीषाला तुम्ही ऐकताय केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आता थोडासा संवाद करूया. श्रोतेव, मला सांगा की तुमचं फेवरेट सॉन्ग कोणतं आहे? असं कोणतं तरी गाणं आहे का जे तुम्ही कितीही वेळ ऐकलं तरी तुम्हाला कंटाळा येत नाही? कदाचित ते तुमच्या कॉलेजच्या दिवसांशी जोडलेलं असेल किंवा एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देणारं असेल किंवा कदाचित ते फक्त तुमच्या मनाला खूप आवडत असेल. प्रत्येकाच्या मनात एकतरी असं गाणं नक्की असतं जे या सगळ्याशी रिलेट करत असतं. चला तर मग असं एखादं गाणं नक्की सर्च करा तुमच्या प्लेलिस्टमधलं आणि ते मला DM करून सांगा. नंबर आहे 9019904904.

प्रवासाचा विचार केला की मला वाटतं संगीताशिवाय तो प्रवास थोडासा अपूर्णच आहे. खिडकीतून बाहेर दिसणारा सुंदर निसर्ग, रस्त्यावरचा प्रवास आणि कानात आपलं फेवरेट सॉन्ग, किती सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. कधी कधी आपण ज्या ठिकाणी जातो त्यापेक्षा त्या प्रवासात ऐकलेलं एखादं गाणं आपल्याला जास्त लक्षात राहतं आणि अनेक वर्षांनी तेच गाणं ऐकलं की तो संपूर्ण प्रवास पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो. अशाच एका सुंदर म्युझिकल जर्नीसाठी पुढची गाणी प्ले करते, तुम्ही ट्युन इन रहा केली वेणू थोडी 90.4 FM वरती.

0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे, ज्यामध्ये मनीषा तुमच्यासोबत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला सारखं ऐकावंसं वाटतं, किती ऐकलं तरी कंटाळा येत नाही, आणि त्याच्यासोबत काही आठवणी तुमच्या जोडलेल्या आहेत. तर सुशांतचा मेसेज आला होता आणि तो म्हणतोय की माझ्या आवडीचं एक छानसं गाणं आहे, ते गाणं मी कितीदा तरी ऐकलं तरी सुद्धा मन भरत नाही, म्हणजे रिपीट ऑप्शन एक आपल्या प्लेलिस्टमध्ये किंवा आपल्या म्युझिकमध्ये असतो, तो ऑन करून मी बॅक टू बॅक ते सेमच गाणं ऐकत असतो, इतकं मला ते गाणं आवडतं. आणि ते गाणं तुम्हालाही ऐकवायला आवडेल असं तो म्हणतोय. तर त्याच्या आवडीचं हे पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत. तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

श्रोतेहो, तुम्हाला जुन्या गाण्यांची आवड आहे की नवीन गाण्यांची? हा प्रश्न विचारला की प्रत्येकाची पसंती ही वेगळीच असते. जुन्या गाण्यांमध्ये एक वेगळीच मेलोडी आणि शब्दांची गोडी आहे, तर आजच्या नवीन गाण्यांमध्ये नवीन प्रयोग, नवीन साऊंड्स आणि वेगळी एनर्जी पाहायला मिळते. पण एक गोष्ट मात्र दोन्हींमध्ये कॉमन आहे, मनाला आनंद देण्याची ताकद. आणि म्हणूनच जुनं असो किंवा नवीन असो, चांगलं संगीत नेहमीच मनात आपली जागा बनवतं. आणि काही गाणी म्हणजे आपल्या आयुष्याच्या डायरीमधली एखादं सुंदर पान असतं. गाणं सुरू झालं की त्या पानावरचा संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आपोआप येतो. एखाद्या मित्रासोबत ऐकलेलं गाणं, फॅमिली फंक्शनमध्ये वाजलेलं गाणं किंवा कॉलेजमध्ये ऐकलेलं गाणं एखाद्या खास दिवसाची आठवण करून देणारं गाणं. म्हणूनच संगीत फक्त कानाने ऐकायचं नसतं, तर ते मनापासून अनुभवायचं असतं. चला तर मग आणखी एका सुंदर गीतासोबत काही क्षण त्या आठवणीमध्ये रमूया. तुम्ही ट्युनिन रहा केली 90.4 FM वरती.

अशा धावपळीच्या जीवनात ना आपण काम, जबाबदाऱ्या आणि अनेक गोष्टींमध्ये इतके बिझी असतो की स्वतःसाठी वेळ काढायला विसरतोच. पण दिवसातून काही मिनिटं आपल्या आवडत्या संगीतासाठी दिली तरी मनाला एक वेगळीच फ्रेशनेस मिळू शकते. घरात असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात असाल, तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐका आणि स्वतःला थोडा वेळ द्या. कारण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, कधी कधी एक सुंदर गाणंही पुरेसं असतं. ऐकूया पुढचं छानसं गाणं. तुम्ही ऐकत रवी 90.4 FM KLE कनसू.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

तर श्रोतेहो, आजच्या केली संगीत गट्टामध्ये आपण संगीताबद्दल खूप सुंदर गप्पा मारल्या. संगीत आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला साथ देतं. आनंदात, दुःखात, प्रवासात, आठवणींमध्ये आणि अगदी शांततेच्या क्षणातही. म्हणूनच आयुष्यात कितीही धावपळ असली तरी संगीतासाठी काही क्षण नक्की राखून ठेवा. एखादं आवडतं गाणं ऐका, गुणगुणा आणि मनाला थोडं हलकं करा. मी तुमची आरजे मनीषा आजच्या सुरेल मैफलीचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत, नवीन गाण्यांसोबत आणि अर्थातच तुमच्या सोबतीने. तोपर्यंत ऐकत राहा, आनंदी राहा आणि संगीताशी जोडलेले राहा. केली वेणुधुनी 90.4 FM.

0: ಸಂಗೀತ ಪ್ರೇಮಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಜಿ ಪಿ ರಾಜರತ್ನಂ ಅವರಿಗೊಂದು ನಮನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या

तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-1966. Geekona Success Strategy.

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿ ಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಕಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

0: यादों की बारात में अगला गाना हम सुनेंगे जो है ओ सनम तेरे हो गए हम। आई मिलन की बेला मूवी से ये सॉन्ग है जो मूवी आई थी 1964 में। म्यूजिक है शंकर जयकिशन जी का और गाने को लिखा है शैलेंद्र ने। तो चलिए सुनते हैं ओ सनम तेरे हो गए हम।
1: ಇದುವರೆಗೆ ನೀವು ಕೇಳಿದ್ರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ಕನಸು. ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು ನಮ್ಮ ಪ್ರಸಾರ. ಮತ್ತೆ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನ ಭೇಟಿಯಾಗ್ತೇವೆ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೊಂದಿಗೆ ಬೆಳಗಿನ 6 ಗಂಟೆಗೆ. ನಮಸ್ಕಾರ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: चिकित्सा अल्प दरामध्ये,
1: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
0: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
1: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
0: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.